0: असि ओम नमो, यू नो द ओम नमो मीन्स सैल्यूटेशन.
1: नमो znamená pozdrav.
0: Prabhu is God.
1: Prabhu je Bůh.
0: Deep is Mahaprabhuji or Deep is the light.
1: Deep je Mahaprabhuji anebo světlo.
0: Avinasi. Avinasi means is not dying.
1: Avinasi znamená, který neumírá.
0: He is ever and ever he's there round the whole universe also.
1: Je vždycky věčný ve vesmíru.
0: Om namo Prabhu Deep Avinasi. Aap hi Brahma, aap hi Vishnu, aap ho Kailas ke vasi. O Gurudev.
1: O Gurudev.
0: Mahaprabhuji.
1: Mahaprabhuji.
0: Aap hi Brahma. You are the Brahma.
1: Si Brahma.
0: That Brahma who is the creator.
1: Brahma, který je stvořitel.
0: Brahma. Vishnu, know the God Vishnu, many, many times, many, many, also like what called be the Krishna.
1: Si Bůh Vishnu a také ho známe pod jménem Krishna.
0: Aapahi Brahma, aapahi Vishnu, aapaho Kailas Kevasi, and O Gurudev, you are also residing in the Kailash.
1: O Gurudeve, ty také přebýváš na Kailáši.
0: You are residing there.
1: Tam žiješ.
0: Aapoho Narada, aapoho Sarada, aapoho says Sukrasi. Aapoho Narad, aapho Sarad, aapho se Sukrasi. Aapho hi, aapho dhyani, aapho gyani, aapho yog prakasi. You are is Brahma, aap is Vishnu, and you are Kailash, who living in the Himalaya, in Kailash. Aapho Narad. Also you are the Narad Rishi.
1: Si také Narad Rishi.
0: Aapho Saradha. And Aapho Ses Sukrasi. Ses Sukrasi is where this snake, very big, under the ocean. And there where Vishnu is residing.
1: Sesukrasi je ten velký had pod oceánem a tam žije Vishnu.
0: Ses. And ses means also what remains after all, but still there remains.
1: A ses je také to, co potom všem zůstane.
0: Aapho dhyani, aapho gyani, aapho yog prakasi. Aapho dhyani, O Mahaprabhuji.
1: O Mahaprabhuji.
0: Aap hi dhyani, you have meditation, you know that, O Devpuriji.
1: Máš meditaci, znáš to, O Devpuriji.
0: Aap ho gyani, you are the knowledge.
1: Si poznání.
0: Aap ho yog prakasha, and you are the light of the yogas.
1: Asi světlo yug.
0: Mahaprabhuji is saying to Devpuriji.
1: To říká Mahaprabhuji Devpuriji.
0: Aap ho dhyani, aap ho gyani, aap ho yog prakasi. Aap ho dev sab devi, aap ho surya prakasi. You are also my lord. You are the shakti.
1: Můj pane, si také shakti.
0: And you are also bhakti.
1: A bhakti.
0: Devi. Aap hi Surya Prakash. O Devpuriji, you are the Surya, the sun Prakash.
1: O Devpuriji, ty jsi také slunce.
0: Aap ho Vedon ke Gyata, आप हो भक्त उर्वासी, आप हो वेदों के ज्ञाता, ओ महाप्रभु जी, यू नो द वेदास, यू नो द वेदास,
1: ओ महाप्रभु जी, ty znáš vedy,
0: आप हो भक्त उर्वासी, एंड ऑल द भक्तास आर इन अवर हार्ट,
1: a všichni baktové jsou v našich srdcích.
0: आप हो वेदों के ज्ञाता, आप हो भक्त उर्वासी, आप हो संत नाम के दाता, आप हो सत नाम के दाता, ओ गुरुदेव, यू आर द सत, द ट्रूथ,
1: ओ गुरुदेव, ty jsi pravda.
0: नाउ सो फ्रॉम दैट ट्रूथ नेम यू आर द दाता, ओ गॉड,
1: ते pravdy ty jsi.
0: आप हो भक्त उर्वासी, एंड यू आर गुरुदेव इन अवर हार्ट,
1: a गुरुदेव jsi v našem srdci.
0: उर्वासी इज द हार्ट,
1: उर्वासी je srdce.
0: आप हो वेदों के ज्ञाता, यू आर नोअर ऑफ द वेदास,
1: znáš vedy.
0: आप हो भक्त उर्वासी, आप हो सतनाम के दाता, and you are the name of the God, everything you are giving us.
1: A jsi jméno Boží a všechno nám dáváš.
0: Sat nám ke data. Sat means the truth.
1: Sat je pravda.
0: Aap ho nij svarup ke gyata. And you are that of the gyata, the knowledge, knower.
1: A jsi znalec.
0: You are the form of the knowledge, gyata.
1: Jsi podobou poznání.
0: Namo, om, namo, prabhu, deep, pranama, brahmananda, urvasi. And about Brahmananji, it is om, namo, prabhu, deep, pranam. So, om, prabhuji, prabhuji said, pranam, salutation. Brahmananda Urvasi, Brahmananda, Brahmananda, Brahmananda. There you are residing, O my Dev Puriji, Gurudev.
1: Takže přebýváš tam, můj Dev Puriji, můj Gurudeve.
0: Namo, Om Namo, Prabhu Deepaya Vinasi, Apo Brahma, Apahi Vishnu, आप हो कैलाश के वासी, आप हो नारद, आप हो सारद, आप हो शेष सुकरासी, आप हो ध्यानी, आप हो ज्ञानी, आप हो योग प्रकाशी, आप हो देव सब देवी, आप हो सूर्य प्रकाशी, आप हो ब्रह्म विनिर्वाणी, आप हो चहु आप के वासी, चहु इन ऑल डायरेक्शंस यू आर देयर,
1: सि ve všech směrech,
0: आप हो वेदों के ज्ञाता, आप हो भक्त उर्वासी, आप हो सतनाम के दाता, आप हो निज स्वरूप के ज्ञाता, ओम नमो प्रभु दीप प्रणामा, ब्रह्मानंद उर्वासी, सत्य सनातन धर्म की, देवादिदेव अलकपुरी जी महादेव की, देवादिदेव देवेश्वर महादेव की, परम आराध्य भगवान श्री दीप नारायण महाप्रभु जी की जय, सत्य सनातन धर्म स्वामी माधवानंद जी भगवान की, सत्य सनातन धर्म की, ओम शांति शांति शांति, हरि ओम, हरि ओम,
1: गुरु परमांशी स्वामी महेश्वरानंद गुरुदेव की जय।